0: ください。
1: सुली बजे रमरचांदी मझर छा तिम्रो माया नौ मलराती छे चर्चा सुली बजे रमरचांदी मझर छा तिम्रो माया नौ मलराती छे चर्चा हे रातिंग बिछोले हे रातिंग बिछोले बादल कमर हे रन हरी हलंगे बादल कमर

रोगादे तुगेदान घ्यामसे रंगनीला नाचा गोर्गी ताम पंगे मान्छे परमेश्वरला सेवाला लागिरी रंगनीला सहयोग मान्छे रिला खेजा तिग हिन्न विषम रंगनीला प्रार्थनाला सहयोग दिन बेटी मान्छे आशा लाभामुला रंगनीला चु जजाबा बेटीदा मान्छे परमेश्वरला मिन्दी किन्छेलामुला

0: Sai o rádio em sono, é pergunta.
1: Soundcheck. City FM. Studio time.
2: It's 9 p.m. Radko Novadu.
3: I'm Jay Kusatna. New Star Digital Color Lab Tata Dwaramai Offset Press. Sonu Dutkumba Nagar Palika Path Sonu Kumbu.
4: प्रिय श्रोता, अब प्रसारण हुँदैछ TWR नेपालको प्रस्तुति कार्यक्रम मार्गदर्शन. कार्यक्रम सुनेर आशीषित हुनुहोस्.